0: अहो ऐकलत का?
1: ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपल्या शो मध्ये ज्याचं नाव आहे रंगनवे। मी आहे मंगेश। मित्रांनो, आज जो आपण विषय घेणार आहो तो आपण जे मागे एपिसोड्स ऐकलेत त्याला एक्सटेन्शन आहे असं समजा। मागचे आपले जे एपिसोड्स आहेत त्याच्यामध्ये आपण मनाची शक्ती, तनाची शक्ती, आत्मविश्वास ह्या ज्या सगळ्या विषय घेतले होते त्या सगळ्यामध्ये एक जो शक्ती आहे त्याचा खूप मोठा रोल होता, ते आहे मन। ती आपली अशी फॅकल्टी आहे ज्याला विसरून चालणार नाही। आणि म्हणून आजचा आपला जो विषय आहे तो मनाची जी शक्ती आहे त्याला धरूनच आहे। आणि जसं म्हटलं की तुला आपण एक्सटेन्शन देतोय। आजचा आपला विषय आहे कल्पनाशक्ती। कल्पनाशक्ती जेव्हा म्हणतो आपण तेव्हा आपल्याला काय दिसतो की एक स्वप्न। थोडं आपण बॅकस्लॅशला जाऊया, आपल्या लहानपणी जाऊया। लहानपणी आठवा की आपण स्वप्न बघायला कधी सुरुवात केली होती। मला वाटतं शाळेत जायला जेव्हा आपण सुरुवात केली आणि आपले नवीन नवीन मित्र मैत्रिणी बनत गेले, टीचर्स भेटत गेले आणि नवीन नवीन जागा आपण फिरायला जाऊ लागलो, नवीन गोष्टी शिकायला लागलो, लर्निंग फेज होता तो। या सगळ्यामध्ये आपण बरेचदा एक दुसऱ्याला बघून काही अनुभव घेऊन ते जे छोटेपणाचे अनुभव आहे, बालपणीचे अनुभव आहे, ते सगळ्यांना एकत्रित करून काहीतरी स्वप्न बाळगत होतो की मला मोठं होऊन असं व्हायचं आहे, मला मोठं होऊन हे बनायचं आहे, मी मोठं होऊन हे छंद जोपासणार आहे, किंवा मला या पर्टिक्युलर टीचर सारखं व्हायचं आहे। असे अनेक मी काही खूप कमी एक्झाम्पल दिले। लहानपणी जेव्हा बॅक स्लॅशला आपण जातो, आत्ता तुम्ही जाऊन बघा, बघा किती स्वप्न होते। तर ते जे स्वप्न होते ते काय होते, ते एक प्रकारची आपण कल्पना करत होतो, कल्पना शक्ती, त्यावेळेस आपण त्याला बीज टाकलं होतं। पण जेव्हा आपण मोठे होत गेलो तेव्हा आपले स्वप्न बघणे बंद झाले आणि मोठे माणसे जशी वागतात तसेच वागायला लागलो, बरोबर ना। आज जिथं आपण आहो तर आपण बघू, थोडा विचार करा की जे लहानपणीचे स्वप्न होते ते आतापर्यंत आपल्याकडे आपल्या पशी आहे, आणि जर ते असेल तर आपण नक्कीच भाग्यवान आहो। मित्र म्हणेल यस, आणि कुणाकडे असले नसले तरी ते लहानपणीचे अनेक स्वप्न आज सुप्त अवस्थामध्ये गेले आहे मोठेपणी, कारण आपण त्यांना सुप्त अवस्थेमध्येच ठेवलं, त्याला कधीच जागृत केलं नाही। कारण मोठे झाल्यानंतर आपण जिम्मेवारी घ्यायला मोठे झालो, आपल्याला वाटलं की आता मी मोठे झालो तर मी जिम्मेवार व्यक्ती आहे, मला गंभीर असायला हवं, मला स्वप्न बघायचा काही अधिकार नाही, कारण स्वप्न जे बघतोय ते मी पूर्ण करू शकणार नाही। आपल्या मनाला तिथंच आपण थांबवतो, त्याच्या शक्तीला तिथंच विराम देतो की नाही बाबा ते लहानपणीचं असू दे, आता ते मोठा झालायस तर हे स्वप्न बाळगण्याचा तुला अधिकार नाही आहे, मनाला तिथेच त्याला त्याची लिमिटेशनला लिमिट करतो आपण, त्याच्या त्या अप्रतिम शक्तीला आपण तिथेच लिमिटेशनला बांधून टाकतो। आणि अशा प्रकारे आपला कल्पनाशक्ती जी असते त्या कल्पनाशक्तीला आपण विराम देतो। पण मित्रांनो, कल्पनाशक्तीला आपण जागृत करू शकतो, मनामध्ये जे सुप्त स्वप्न आहे किंवा आत्ता सुद्धा काही नवीन स्वप्न बघायचे असेल तर ती शक्ती, अमर्याद शक्ती त्या मनामध्ये आहे। ती अमर्याद शक्ती आपण कशी जागृत करू शकतो, आपण या खूप सुंदर गीतानंतर आपण कल्पनाशक्तीवर बोलूया, या मनाच्या शक्तीवर बोलूया।
1: पुण्याचा आवाज तुमच्या हृदयाच्या साते, पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।

स्वतःला बदला जग बदलेल, स्वतःला बदला जग बदलेल, प्रत्येक दिवशी योग आनंददायी ठरेल। नमस्कार, मी प्रज्ञा।

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे ब्रेकनंतर. कल्पनाशक्ती काय आहे? ही कल्पनाशक्ती शरीराच्या आणि मनाच्या क्षमतेला मुक्त करण्यासाठी कल्पनाशक्ती याची भरारी मारायला आपल्याला शिकायला हवी. कारण शरीराची सुद्धा क्षमता आणि मनाची क्षमता आहे, दोघांना मुक्त करायचं असेल तर. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, तुम्ही बरेचदा ऐकलं असेल की प्रत्येक वस्तू दोनदा तयार होते, एकदा आपल्या मनात आणि दुसऱ्यांदा वास्तवात. बरोबर ना? तुम्हाला कुठे काही प्लॅन करायचं आहे सपोज, किंवा तुम्हाला कुठे जायचं आहे आणि प्रत्येक वेळेस आता तुम्हाला वाटतंय की या डेस्टिनेशनला जायला मला रोजची जे लोकल बस आहे, लोकल ट्रेन आहे, ते बरोबर नाही वाटत. सो तुम्ही लगेच काय करता? कार घेऊया आपण. तर कार ही कुठं आली? पहिले मनात आली आणि मग त्या कार घेण्यासाठी आपण आपले सेव्हिंग्स बघतो, आपण त्याच्यावर विचार करतो की धनाचा प्रबंधन कसा केला जातील आणि हे सगळं आपलं प्लॅनिंग करून आपण घरी कार आणतो. तर कार ही घरी नंतर येते पण मनात आधी आलेली असते. तर प्रत्येक वस्तू हे दोनदा तयार होते. याला आपण ब्लूप्रिंट पण म्हणू शकतो. काय असते हे ब्लूप्रिंट? एखादा निळ्या रंगाचा कागदावर काढलेल्या रूपरेखेचे आपल्या मनात त्या वस्तूचे ब्लूप्रिंट तयार होते. तसेच वास्तवामध्ये आपण आपल्या विचारांना

बघायला शिकायला हवे मित्रांनो. भूतकाळ आपण जे जगतोय, आता जे वर्तमान में जगतोय, तर बरेचदा आपण मागेच असतो, पास्ट मध्येच असतो. म्हणून आपण म्हटलंय की थांबवा, विचारणा तिथेच थांबवा, जे चाललंय तिथेच थांबवा, आणि आता जोर द्या, आपल्या कल्पना शक्तीला जोर द्या. काय हवंय या जीवनामध्ये, काय हवंय, उत्तर मिळेल. आणि ते उत्तर म्हणजेच आपले स्वप्न. आणि त्या स्वप्नामध्ये, त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी आपण एका जादुई नगरीमध्ये जातो. जादुई नगरी म्हणजे एक कल्पना शक्ती किंवा मनाची शक्ती एक जादुई नगरीसारखं काम करते, असंभवला संभव करण्याची. तर आपल्याला स्वप्न बघायला शिकायला हवं. जेव्हा आपण एखादे महान कार्य करण्यासाठी प्रेरित होतो ना, एखादे असामान्य काम करण्यासाठी उद्युत होतो, तेव्हा आपल्या विचार श्रृंखला तुटतील, आपले विचार मर्यादेच्या पलीकडे जातील. विचार श्रृंखला तुटतील म्हणजे जे आपण साधारण विचार करतोय ती तुटतील, आणि आपले विचार हे मर्यादेच्या पलीकडे जातील. आपल्या अंतर्मनाच्या कक्षा चहूबाजूनी रुंदावतील, आणि आपण स्वतःला एका वेगळ्या, नवीन आणि चमत्कारिक दुनियामध्ये पाहतो. आपले निद्रिस्त विचार आणि शक्ती जागृत अवस्थेत पोचतील, त्यावेळी आपण स्वतःला स्वप्नातही पाहिले नसेल एवढे मोठे झालेले पाहतो. म्हणून आपल्याला भूतकाळ बिलकुल नाही बघायचं आहे, तिथंच विराम द्यायचा आहे. शांत व्हा आणि बघा काय पाहिजे. खूप सुंदर डिस्कशन चाललंय मित्रांनो, आणि मला वाटतंय आपण सुद्धा विचार करत आहात या मनाबद्दल, या कल्पनाशक्तीबद्दल. एक छोटासा ब्रेक घेऊया, ऐका हे सुंदर गीत, आणि त्यानंतर परत आपल्या तिसऱ्या सेगमेंटमध्ये या कल्पनाशक्तीबद्दल, या मनाशक्तीबद्दल आपण विचार विमर्श चालू ठेवूया.

आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही, आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही, सुविचार पण असावे लागतात. आपण कसे दिसतो यापेक्षा कसे आहोत याला अधिक महत्व आहे.

नमस्कार मित्रांनो, ब्रेक नंतर परत आपलं स्वागत आहे रंग नवेमध्ये। आज आपला विषय कल्पनाशक्ती। ब्रेकवर जाण्याच्या आधी आपण ऐकलं, विचार केला त्याच्यावर की निद्रिस्त असलेले जे स्वप्न आहे त्याला आपण जागृत करू शकतो। आणि मित्रांनो, शारीरिक चपळता म्हणू आपण, शारीरिक चपळता आणि मनाचे चैतन्य याच्यात काहीतरी जवळचा संबंध आहे। आपण तुम्ही बघा की सपोज ज्या दिवशी आपलं मन खूपच लो आहे, मी लो फील करतोय, त्यावेळेस शरीर सुद्धा तेवढं चपळ नसतं, समोरच्याला दिसून जातं काहीतरी गडबडलंय। मनात जे चाललंय ते चेहऱ्यावर दिसतं, म्हणून या दोघांचा खूप गहरा संबंध आहे, जवळचा संबंध आहे। आणि या सगळ्यामध्ये मनामध्ये जे संकल्प चालतात त्या सगळ्यांचा परिणाम आपल्या मेंदूवर पण होत असतो। मेंदू एक हार्डवेअर सारखा आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये मेमरी स्टोर असतात, जसं आपल्या लॅपटॉपमध्ये आहे, फोनमध्ये आहे, कित्येक GB मेमरी स्टोर असते, कधी म्हटलं त्याला आपण रिकॉल करू शकतो। तर मेंदू या शरीरामध्ये एक असं अवयव आहे, खूप इम्पॉर्टंट अवयव आहे, की जो मेमरी स्टोर करत असतो। आपल्या मनामध्ये काय चाललंय ते सगळे मेमरीमध्ये असतं, आणि जेव्हा वाटलं तेव्हा मन त्यांना रिकॉल करत असतो। मेंदू सुद्धा खूप मोठा घटक आहे आपल्या शरीरामध्ये। तर मेंदूमध्ये बऱ्याचदा काही नकारात्मक भावना मेंदू घेऊन येतोय मनापाशी, ते मेमरीज घेऊन येतो भूतकाळाची, आणि मग आपण म्हणतो की आपलं जीवन नकारात्मकच आहे, माझ्यासोबत गोष्टी निगेटिव्हच होत गेल्या, आणि आपलं विचार सुद्धा तशीच जात राहतात, कारण मेंदू प्रत्येक वेळेस तीच लहर आणते, काही पास्ट मेमरीज, भूतकाळातले मेमरीज, असे काही आठवणी। तर या नकारात्मकतेची जी पोटे म्हणजे ते लेयर्स चढली आहेत ना, ती आपल्याला घालवायची आहे। म्हणजे बरेचदा असं असतं की मला आता इच्छा नाही आहे निगेटिव्ह विचार करायची, पण हे निगेटिव्ह येत आहे, व्हॉट कॅन आय डू। आणि म्हणून गीतेमध्ये म्हटलंय की मन हा चंचल आहे, पण ऍक्च्युली मित्रांनो मन हा एक उत्तम गुलाम आहे, पण तितकाच भयंकर मालिक आहे, आणि म्हणून त्याला आपला सहकारीच बनवायचा, त्याला मालकी नका देऊ, अदरवाईज तो कुठेही घेऊन जाईल। कारण मनामध्ये असे काही गोष्टी झाल्या आहेत जे मागचे, ते सगळं जर त्यांनी घेतलं तर तो आपल्याला प्रत्येक वेळेस तीच मेमरी घेऊन येणार मेंदू थ्रू, आणि आपण कधीच पुढे जाऊ शकणार नाही। म्हणून आपल्या प्रत्येक विचारांची मालकी घेण्यातच खरी महानता आहे। आपण जे विचार करतोय त्याला हे नका समजो की येत आहे येत आहे, नाही, त्या विचारांची मालकी स्वतःलाच घेतली पाहिजे की मी आणत आहे हे विचार। समजा काही निगेटिव्ह विचार येत असेल तर त्याला मला स्टॉप करता आलं पाहिजे हे समजून की मी या विचारांचा मालक आहे, मी या मनाचा मालक आहे, मन हे माझं ऐकणार आहे। आणि बघा आपण विचारांना मोड देऊ शकतो। मित्रांनो आपण एक्सरसाइज करतो ना, जर आपल्याला आपल्या दंडातले स्नायू बलशाली करायचे असतील तर जसे आपण व्यायामाने ते तयार करतो तसे, किंवा आपल्या पायातले स्नायू कणखर करायचे असतील तर जसा व्यायाम करावा लागतो, जास्त चालण्याची सवय करावी लागते, तसे आपले कल्पनाशक्ती सुद्धा भरारा मारू शकते, त्याला सुद्धा व्यायाम लागतो। मित्रांनो आपल्या जीवनाच्या कक्षा हा आपणच ठरविलेला असतात, कक्षा एरिया हे आपणच ठरवतो। जे मोठे विचारवंत असतात ना मित्रांनो, त्यांना हे माहीत असते की त्यांचे विचारच त्यांचे जग निर्माण करीत असते। आपल्या जीवनाचा दर्जा आपले विचारच ठरवत असतात। आपल्याला शांत, निर्भय आणि अर्थपूर्ण जीवन जगायचे असेल तर आपण स्वतः अर्थपूर्ण विचार आपल्या मनात आणले पाहिजे। जर आपल्याला जगायचे आहे तर तसे विचार आपल्यालाच आणावे लागतील, ते कुठून ऑटोमॅटिक नाही येणार। ते जे शांत जीवन जगायचं आहे, आनंदी जीवन जगायचं आहे, निर्भयी जीवन जगायचं आहे,
तर आपल्याला ते वातावरण एकदम नाही मिळणार, ते आपल्या मनामध्ये निर्माण करायचं आहे, मनात तशी विचार करायचा आहे आणि मनाद्वारे वातावरण निर्मित होईल. वातावरणाचा प्रभाव मनावर येऊ द्यायचा नाही. हा विषय खूप खोल आहे मित्रांनो. आपण हा विषय पुढच्या एपिसोडमध्ये सुद्धा कंटिन्यू करूया, कारण मन आहे दोन अक्षरांचं पण खूप पूर्ण जीवनच आपला या गोष्टीवर आहे. मनाचा हा जो खेळ आपण समजून घेतला, माइंड गेम समजून घेतला, मनाच्या शक्तीचा उपयोग करता आला आपल्याला, तर आपण कुठल्या कुठे जाऊ शकतो. म्हणून हा विषय इथंच संपल्यासारखा नाही आहे, संपवण्यासारखा नाही आहे. याला आपण नक्कीच पुढच्या एपिसोडमध्ये कंटिन्यू करू.

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले।
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा।
2: गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा, आनंद लुटा।

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी ये ना, ये ना.
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा आनंद लुटा।
1: 0102 बोरियत की एरर, नएपन की कमांड रिजेक्टेड। अब हर चीज हर जगह तो नहीं मिलती, कुछ नयापन चाहिए तो सुनिए पुणेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
2: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये। शब्द शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव, शब्द म्हणजे डोळ्यातील भाव, शब्द म्हणजे काळजाने घेतलेला ठाव। शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द जे आहेत तुमच्या मनातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले, शब्द ज्यात तुम्ही पाहता सुखदुःख क्षणातले। चला तर मग व्यक्त होऊया, चला तर मग व्यक्त होऊया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया, तुम्ही आणि आम्ही मिळून शब्दांशी खेळूया। मी आरजे कैलास आपल्यासाठी घेऊन आलो आहे हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो, जो दर रविवारी दुपारी 2 वाजता असतो तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजेच रेडिओ ओपन एरिया आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा आनंद लुटा। आणि श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शोसाठी उपकार हा शब्द निवडलेला होता। उपकार, ती एक कृती असते, ती एक भावना असते, ती एक प्रेम व्यक्त करण्याची पद्धत असते। जेव्हा कोणी आपल्यासाठी काही करतं, त्यावेळी आपण त्या व्यक्तीला परत काय देतो यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात, ज्यामध्ये वाढणारं प्रेम असेल, नातं असेल, या सगळ्या गोष्टी, या आपण इतरांना काय देतो, समोरच्याने आपल्यावर उपकार केल्यानंतर हे यावरून ठरतं। आजच्या शोमधल्या पहिल्या रचनेकडे वळूयात, जी आपल्याला पाठवलेली आहे सचिन कमल गणपतराव मुळे सरांनी परभणी येथून। सर लिहितायत की, सखे तुझे माझ्यावर आहेत किती उपकार, माझ्या सारख्याचा तू केला प्रेमाचा स्वीकार। सखे तुझे माझ्यावर आहेत किती उपकार, माझ्या सारख्याचा तू केला प्रेमाचा स्वीकार, दोघे मिळून करू चल प्रेमाचे स्वप्न ग साकार। वाह, दोघे मिळून करू चल प्रेमाचे स्वप्न ग साकार, आता माझ्यावर केवळ तुझाच प्रिय अधिकार, आता माझ्यावर केवळ तुझाच प्रिय अधिकार, तुझाच प्रिय अधिकार। वाह, तर तू माझ्यावर प्रेम केलं, माझ्या प्रेमाचा स्वीकार केला, हे तुझे माझ्यावर उपकार आहेत, अशी कृतज्ञता व्यक्त करणारी सरांची, सचिन कमल गणपतराव मुळे सरांची परभणी येथून लिहिलेली अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती। पुढच्या एका रचनेमध्ये सौ मानसी पाटील मॅडम यांनी सायन मुंबई येथून लिहिलंय। सौ मानसी पाटील मॅडम लिहितायत सायन मुंबई येथून नदी या शीर्षकाखाली, की नदी एक पुण्यप्रदा समांतर तो किनारा, ध्यास सदा समर्पण अखंडित जलधारा। वाह, नदी एक पुण्यप्रदा समांतर तो किनारा, ध्यास सदा समर्पण अखंडित जलधारा, जलदान देत जाते करी ती परोपकार, जलदान देत जाते करी ती परोपकार, तिचे ऋण मानून या जाणू तिचे उपकार, तिचे ऋण मानून या जाणू तिचे उपकार, जाणू तिचे उपकार। तर नदीचे उपकार हे मानवावर आहेत, पशुपक्ष्यांवर आहेत, प्राण्यांवर आहेत, निसर्गावर आहेत, या अनुषंगानं तिचे उपकार मानूया, नदीचे उपकार मानूया, असं सुंदर असं शब्दांकन सौ मानसी पाटील मॅडम यांच्या सायन मुंबई येथून पाठवलेल्या या रचनेमध्ये होतं। आणि पुढच्या एका रचनेमध्ये सदानंद राजूबाई सीताराम पाटील सरांनी पिंपळघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून लिहिलंय की, थोर तुझे उपकार आई, थोर तुझे उपकार उदरी जोपासलस जन्मानंतर जोजवलस, थोर तुझे उपकार आई, थोर तुझे उपकार उदरी जोपासलस जन्मानंतर जोजवलस, मायेचं सिंचन करून रोपट्याला वटवृक्ष बनवलस। वा, मायेचं सिंचन करून रोपट्याला वटवृक्ष बनवलस, अन्याचे उपकार फेडीन आल्या गेल्या, अन्याचे उपकार फेडीन आल्या गेल्या, तुझे उपकार नच पिटती काही केल्या, तुझे उपकार नच पिटती काही केल्या। सदानंद राजूबाई सीताराम पाटील सरांची पिंपळघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे इथून पाठवलेली ही आईप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी, आईचे उपकार कधीच फिटणार नाहीत या अनुषंगानेचे भाव मांडणारी ही सुंदर आणि अप्रतिम अशी रचना होती। पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये अतुल कमलाकर दिवाकर सरांनी पुणे येथून लिहिले। अतुल कमलाकर दिवाकर सर लिहितायत पुणे येथून, आणि सरांनी लिहिले की प्रत्येक उपकाराची परतफेड करायलाच हवी का नाही उपकाराच्या ऋणामध्येच राहावे कायम। प्रत्येक उपकाराची परतफेड करायलाच हवी का काही उपकाराच्या ऋणामध्येच राहावे कायम। आई वडिलांचे उपकार थोडीच फेडता येतात, आई वडिलांचे उपकार थोडीच फेडता येतात, फेडता आले तर ते उपकार थोडीच होतात। क्या बात आहे, आई वडिलांचे उपकार थोडीच फेडता येतात, फेडता आले तर ते उपकार थोडीच होतात। सर शेवटी असं लिहितायत की उपकारांची साखळी निरंतर अशीच राहू दे, उपकारांची साखळी निरंतर अशीच राहू दे, देवा मानव जातीला कायम उपकारांच्या ऋणाईत राहू दे, देवा मानव जातीला कायम उपकारांच्या ऋणाईत राहू दे। वाह, आणि खरंय की सरांच्या या रचनेमध्ये जे शब्दबद्धता आहे त्यावरून एक वेगळी बाजू मांडण्याचा सरांनी प्रयत्न केलेला आहे की प्रत्येक वेळी उपकाराची परतफेड करायची नसते। जेव्हा दोन व्यक्तीमध्ये लेनदेन होतं तर ते प्रेम नसतं, तर तो व्यवहार असतो। त्यामुळे काही उपकार हे आपण तसेच ठेवले पाहिजेत। या अनुषंगाने अतुल कमलाकर दिवाकर सरांनी पुणे इथून पाठवलेली ही अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो। आणि या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका रचनेकडे वळणार आहोत, जी आपल्याला पाठवलेली आहे वैजयंती विकास गहुकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून। मॅडम लिहितायत की बाबासाहेब आपण होते असे व्यक्तिमत्व जसे अथांग सागरातील पाणी। बाबासाहेब आपण होते असे व्यक्तिमत्व जसे अथांग सागरातील पाणी, नयनात अश्रू उतरले बाबासाहेब आपल्या स्मृतिदिनी। नयनात अश्रू उतरले बाबासाहेब आपल्या स्मृतिदिनी, उपकार तुमचे बाबासाहेब कधीच नाही फिटणार, उपकार तुमचे बाबासाहेब कधीच नाही फिटणार, आपल्यासारखे कर्तृत्व या भारताला नाही मिळणार, आपल्यासारखे कर्तृत्व या भारताला नाही मिळणार, या भारताला नाही मिळणार। वाह, खूप अप्रतिम सुंदर असे भाव महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती मॅडमनी व्यक्त केलेले होते की आपल्यासारखं कर्तृत्व हे भारताला मिळणार नाही। खूप अप्रतिम भाव या रचनेमध्ये होते वैजयंती विकास गहुकर मॅडम यांची चंद्रपूर येथून पाठवलेली ही सुंदर अशी रचना। आणि पुढच्या एका कवितेमध्ये कविता पाचंगरे मॅडम लिहित आहेत शिरूर जिल्हा पुणे येथून। मॅडमनी लिहिलंय की उपकाराची व्याख्या नित्य ठेवावी लक्षात, उपकाराची व्याख्या नित्य ठेवावी लक्षात, मार्ग दावेल योग्य ईश्वर करवी साक्षात, मार्ग दावेल योग्य ईश्वर करवी साक्षात, विश्वासघात करीतो उपकाराला गिळंकृत, विश्वासघात करीतो उपकाराला गिळंकृत, मग भरकटलेला मार्ग ना होतो पुन्हा स्वीकृत, मग भरकटलेला मार्ग ना होतो पुन्हा स्वीकृत, पुन्हा स्वीकृत, पुन्हा स्वीकृत। आणि खरंय की उपकाराची व्याख्या लक्षात ठेवली पाहिजे, जर का विश्वासघात झाला तर तो उपकाराला गिळंकृत करतो, आणि एकदा जर मार्ग भटकला तर तो मार्ग पुन्हा कधीच कोणाला स्वीकृत होत नाही, तो स्वीकारला जात नाही। त्यामुळं काइंड राहिलं पाहिजे, दयाळू राहिलं पाहिजे, उपकाराची जाणीव ठेवून राहिलं पाहिजे। कविता पाचंगरे मॅडम यांची शिरूर जिल्हा पुणे येथून पाठवलेली ही अप्रतिम अशी रचना होती। पुढच्या एका रचनेमध्ये जगन

आठवणीत तो उपकार आयुष्यभर जपतो, आठवणीत तो उपकार आयुष्यभर जपतो। उपकार म्हणजे माणुसकीचा खरा विचार, उपकार म्हणजे माणुसकीचा खरा विचार। देणाऱ्यालाही मिळतो त्याचा संस्कार, देणाऱ्यालाही मिळतो त्याचा संस्कार। क्या बात आहे, क्या बात आहे। आणि खरंच की सरांनी या रचनेमध्ये जे शब्द लिहिलेले आहेत त्या प्रत्येक शब्दामध्ये खूप गहिरा असा अर्थ सामावलेला आहे। प्रत्येक शब्द ना शब्द हा उपकार या शब्दाची व्याख्या सांगणार आहे। जसं सरांनी लिहिलं आहे की दुःखांच्या क्षणी माणूस माणसात सापडतो आणि त्यामध्ये स्वार्थ नसला पाहिजे, नाव यशासाठी नसलं पाहिजे, कारण निस्वार्थ भावनेला देवाचा स्पर्श असतो। खूप गहिरा असं शब्दांकन जगन्नाथ रंगराव जाधव सरांच्या एसगाव तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून पाठवलेल्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये शब्दबद्ध केलेले होतं। आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेकडे वळूया। श्रावण दिवटे सरांनी लोअर परळ मुंबई येथून लिहिलंय। सर लिहितायत की चेहऱ्यावर भाव प्रेताच्या तजेल्या सारखे, वेगळे जगलो कुठे ऐसेच मेल्या सारखे। वाह, चेहऱ्यावर भाव प्रेताच्या तजेल्या सारखे, वेगळे जगलो कुठे ऐसेच मेल्या सारखे। रिक्तही नव्हते आणि तृप्तही नव्हते, रिक्तही नव्हते आणि तृप्तही नव्हते। घेऊन आयुष्य फिरतो शुष्क पेल्या सारखे। वाह वाह, रिक्तही नव्हते आणि तृप्तही नव्हते, घेऊन आयुष्य फिरतो शुष्क पेल्यासारखे। सर पुढे असं लिहितायत की स्वप्न आशांचे सुखाचे तोडले लचके किती, स्वप्न आशांचे सुखाचे तोडले लचके किती, दैव तरीही पाहते आहे भुकेल्यासारखे। स्वप्न आशांचे सुखाचे तोडले लचके किती, दैव तरीही पाहते आहे भुकेल्या सारखे। का अजून ही दाटते घावांवरी प्रीती पुन्हा, वाह वाह, का अजून ही दाटते घावांवरी प्रीती पुन्हा। भासते छळणे तुझे, भासते छळणे तुझे उपकार केल्यासारखे, भासते छळणे तुझे उपकार केल्यासारखे, उपकार केल्यासारखे। क्या बात आहे, क्या बात आहे। अप्रतिम, खूपच अप्रतिम सुंदर, एक से बढकर एक अशा शब्दांनी सजलेली ही रचना होती श्रोते हो। की दैव तरीही पाहते आहे भुकेल्यासारखे, स्वप्न आशांचे सुखाचे तोडले लचके किती, दैव तरीही पाहते आहे भुकेल्यासारखे। आणि का अजून ही दाटते गावांवरी प्रीती पुन्हा, किती गहिरा असा अर्थ या शब्द या वाक्यामध्ये सामावलेला आहे। नाही का श्रोते हो, की का अजून ही दाटते गावांवरी प्रीती पुन्हा, भासते छळणे तुझे उपकार केल्यासारखे। तर तुझं छळणं सुद्धा जणू काही उपकार केल्यासारखं भासतंय। तर श्रावण दिवटे सरांची लोअर परळ मुंबई येथून पाठवलेली ही अतिशय अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो। आणि या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेनंतर आपण पुढच्या एका रचनेकडे वळूया, ज्यामध्ये सौ हेमलता नंदकुमार निगडे मॅडम लिहित आहेत कात्रज पुणे येथून। मॅडमनी दोन चारोळ्या पाठवलेल्या आहेत। पहिल्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की कितीही करा उपकार अदमास न वाटे महत्व देणाराचे त्यास, कितीही करा उपकार अदमास, कितीही करा उपकार अधमास, न वाटे महत्व देणाऱ्याचे त्यास। जरी दूध पाजले तू भुजंगास, जरी दूध पाजले तू भुजंगास, त्यातून विषच बनते हमकास, त्यातून विषच बनते हमकास। तर अति उपकार करणं सुद्धा चुकीचं आहे या अनुषंगाण्याचे भाव मांडणारी मॅडमची ही चारोळी। दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवतो बाळा, रात्रीचा दिवस करून शिकविली तुझ शाळा। त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवतो बाळा, रात्रीचा दिवस करून शिकविली तुझ शाळा। नको सोडून जाऊस परदेशी त्यांचा लळा, नको सोडून जाऊस परदेशी त्यांचा लळा। स्मरी उपकार वृद्ध आई वडलास सांभाळा, स्मरी उपकार वृद्ध आई वडलास सांभाळा, वृद्ध आई वडलास सांभाळा। तर ज्यांनी कष्ट केलं त्याची जाणीव ठेव, ज्यांनी रात्रीचा दिवस करून

तुला शाळा शिकवली, त्या कष्टाचं त्या उपकाराचं चीज कर आणि आईवडिलांना सोडून जाऊ नको. खूप अप्रतिम सामाजिक संदेश या दुसऱ्या चारोळीमधून सौ हेमलता नंदकुमार निगडे मॅडम यांनी कात्रज पुणे येथून पाठवलेल्या रचनेमध्ये दिलेला होता. आणि पुढच्या एका रचनेमध्ये कमलाकर दिवाकर सर लिहित आहेत पुणे येथून. कमलाकर दिवाकर सरांनी पुणे येथून लिहिलंय की दिली सुदृढ शरीर संपदा छान तसेच विवेक बुद्धी आणि मन. दिली सुदृढ शरीर संपदा छान तसेच विवेक बुद्धी आणि मन. देवानी केली कृपा मजवर महान उपकार व्यक्त करतो मी मनोमन. देवाने केली कृपा मजवर महान उपकार व्यक्त करतो मी मनोमन. कृतज्ञता असे सुंदर पहा साबण, कृतज्ञता असे सुंदर पहा साबण धून काढितो अहंकाराचा क्षण. वाह. कृतज्ञता असे सुंदर पहा साबण धून काढितो अहंकाराचा क्षण. कृतज्ञता असावी ती हृदय स्पंदन, कृतज्ञता असावी ती हृदय स्पंदन. उपकार करत्यास न विसरता वंदन, उपकार करत्यास न विसरता वंदन. ज्यांनी आपल्यावर उपकार केले तर त्यांना वंदन केलं पाहिजे आणि उपकार कधीच विसरले नाही पाहिजे. या अनुषंगानं सरांनी खूप अप्रतिम अशी शब्दरचना या कवितेमध्ये केलेली होती श्रोते हो. आणि ही श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही आरचे कैलाससोबत आहात. हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: प्यार बनाए रखने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: एंगर इज अ वेपन जिसको हमने हर परिस्थिति में यूज करना शुरू कर दिया है। व्हाट वी आर नॉट रियलाइजिंग दैट वेपन डजंट वर्क, इट्स नॉट प्रोवाइडिंग एनी रिजल्ट, लेकिन फिर भी हम उसी शस्त्र को बार बार यूज करे जा रहे हैं और उससे चोट दूसरे को नहीं लगती उतनी ज्यादा, वो भूल जाएगा। बॉडी के अंदर भी उसका इफेक्ट होता है, माइंड पर भी होता है। तो अगर हम ये याद रख लें कि ये एक हथियार है मेरे हाथ में जिससे मैं दूसरों को मारने की कोशिश कर रहा हूँ, उसका किसी और पर कोई अच्छा इफेक्ट नहीं होने वाला है, वो सिर्फ मेरा ही नुकसान करे जा रहा है, तो हम उसको धीरे धीरे ऑटोमेटिकली खत्म कर देंगे। बहुत ईजी है खत्म करना, इट्स जस्ट दिस अंडरस्टैंडिंग ऑटोमेटिकली कम हो जाएगा। कि दूसरा, सबसे पहला निवारण यही होगा कि दूसरा मुझे गुस्सा नहीं दिला सकता, ये खुद मेरे हाथ में, तो आधा तो इसी से खत्म हो जाता है, क्योंकि अभी तक हमेशा कोई और मुझे गुस्सा दिला रहा। ये अंडरस्टैंडिंग ही अपने आप, क्योंकि मैं खुद से गुस्सा नहीं करना चाहूंगी जब मुझे समझ में आ गया कि उसका इतना डैमेज है, लेकिन मैं खुद से नहीं कर रही ना, आप मुझे दिला रहे हैं, तो देन आई फील कि नथिंग इज इन माय कंट्रोल, सो दैट इटसेल्फ चेंजेस सो मच ऑफ द पर्सपेक्टिव देखने का।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो, आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेबांनी तळेगाव दाभाडे छंदोगामात्या आंतरराष्ट्रीय मंच सन्मान सर लिहितायत की देव देवतांचे उपकार आईच्या स्वाधीन केले, आईचे उपकार वडिलांच्या स्वाधीन केले, देव देवतांचे उपकार आईच्या स्वाधीन केले, आईचे उपकार वडिलांच्या स्वाधीन केले, वडिलांचे उपकार समाजाच्या स्वाधीन केले, समाजाचे उपकार लोकशाहीच्या स्वाधीन केले, वडिलांचे उपकार समाजाच्या स्वाधीन केले, समाजाचे उपकार लोकशाहीच्या स्वाधीन केले, लोकशाहीचे उपकार सेवेच्या स्वाधीन केले, सेवेचे उपकार पुरस्कारांच्या स्वाधीन केले, सेवेचे उपकार पुरस्कारांच्या स्वाधीन केले, पुरस्कारांचे उपकार हुकुमशाहीच्या स्वाधीन केले, पुरस्काराचे उपकार हुकुमशाहीच्या स्वाधीन केले, हुकुमशाहीचे उपकार अंधकाराच्या स्वाधीन केले, हुकुमशाहीचे उपकार अंधकाराच्या स्वाधीन केले। तर उपकार आणि स्वाधीनता याबद्दल सरांनी खूप अप्रतिम सुंदर असे शब्दांकन केलेलं आहे की एकमेकांनी एकमेकांच्या स्वाधीन उपकार केले आणि जेव्हा ते पुरस्कारांचे उपकार हे हुकुमशाहीच्या स्वाधीन होतात तेव्हा उपकार हे अंधकाराच्या स्वाधीन होतात। खूप अप्रतिम सुंदर भाव अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब यांच्या तळेगाव दाभाडे येथून छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान यांच्या मार्फत पाठवलेल्या या सुंदर रचनेमध्ये होते। पुढच्या एका कवितेमध्ये मधु मुरुमकर उर्फ साहिल सरांनी लिहिलंय डोंबिवली ठाणे कल्याण येथून, मधु मुरुमकर उर्फ साहिल सर लिहिताय डोंबिवली ठाणे जिल्हा कल्याण तालुका येथून। सरांनी लिहिलंय की देवा तुझे खूप उपकार, तू केले माझ्यावर अनमोल उपकार, देवा तुझे खूप आभार, तू केले माझ्यावर अनमोल उपकार, देवा तुझे खूप आभार, तू केले माझ्यावर अनमोल उपकार, यासाठी तुझा ऋणी फार, यासाठी तुझा ऋणी फार, मला आईबाबांचा अजूनही आधार, मला आईबाबांचा अजूनही आधार, त्यांच्यामुळेच माझ्यावर सुंदर संस्कार, त्यांच्याच शिकवणीमुळे माझ्या आधी मी करतो दुसऱ्यांचा विचार, त्यांची सेवा घडू दे माझ्याकडून आणखी, एक कर ईश्वरा माझ्यावर उपकार, त्यांना सुख देता येऊ नये येऊ दे, एक कर ईश्वरा माझ्यावर उपकार, त्यांना सुख देता येऊ दे, एवढी माझी परिस्थिती चांगली राहू दे, माझ्या हाती असू दे कामधंदा आणि पैसे थोडेफार। तर देवाचे आभार मानताना आईवडिलांनी जे संस्कार दिले ते माझ्यावर आहेत आणि त्यांच्या शिकवणीमुळे मी आधी दुसऱ्यांचा विचार करतो, असे सुंदर असे भाव मधु मुरुमकर उर्फ साहिल सरांनी डोंबिवली तालुका कल्याण जिल्हा ठाणे इथून पाठवलेल्या या रचनेमध्ये होते। आणि पुढच्या दोन चारोळ्यांकडे वळूयात। श्री मंगेश गंगाधर सावंत सरांनी पूस अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिलंय, सर लिहितायत पहिल्या चारोळीमध्ये की माझ्या शिक्षणासाठी घेतले आईबाबांनी कष्ट अपार, मी कधीच विसरणार नाही माझ्या आईबाबांचे उपकार, माझ्या शिक्षणासाठी घेतले आईबाबांनी कष्ट अपार, मी कधीच विसरणार नाही माझ्या आईबाबांचे उपकार, माझ्या आईबाबांचे उपकार। तर आईवडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी ही सुंदर अशी चारोळी होती। आणि पुढच्या चारोळीत सर लिहितायत की आयुष्याच्या या वाटेवर आहे आईबाबा तुमचाच आधार, आयुष्याच्या या वाटेवर आहे आई बाबा तुमचाच आधार मी कधीच विसरणार नाही, आई बाबा तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही, आई बाबा तुमचे उपकार। तर अप्रतिम सुंदर असे भाव या दोन्ही चारोळ्यांमध्ये होते श्री मंगेश गंगाधर सावंत सरांनी पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून पाठवलेल्या या दोन सुंदर अशा चारोळ्या। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सोनाली सुपेडणेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून। सोनाली सुपेडणेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिलंय की तुझे उपकार विसरण्याजोगे कुठे, तुझे उपकार विसरण्याजोगे कुठे, खरंच फार सुंदर निभावले नाते, खरंच फार सुंदर निभावले नाते, ना जाणे काहे मन वागत होते खोटे, ना जाणे काहे मन वागत होते खोटे, वादाच्या भवऱ्यात लपेटलेले होते, वादाच्या भवऱ्यात लपेटलेले होते। तर तुझे उपकारच असे आहेत की ते विसरण्याजोगे नाही। आणि सुंदर नातं निभावलंय का, हे मन खोटं वागत होतं, हे वादाच्या भोवऱ्यामध्ये लपेटलेलं होतं। सोनाली सुपेडणेकर मॅडम यांची गोवा येथून पाठवलेली ही चारच ओळीमध्ये खूप गहिऱ्या असं शब्दांकन करणारी रचना। आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये सौ कविता किरण वालावलकर मॅडम लिहित आहेत दावणगिरी कर्नाटक येथून। सौ कविता किरण वालावलकर मॅडम यांनी दावणगिरी कर्नाटक येथून लिहिलंय की उपकार करणारे असतात देवासम, क्या बात आहे, उपकार करणारे असतात देवासम, साथ देऊन वेळेला करी मनास भक्कम, साथ देऊन वेळेला करी मनास भक्कम, आभार मानावेच उपकार केल्यावर, आभार मानावेच उपकार केल्यावर, जवळची नाती सुद्धा दुरावती वेळेवर, जवळची नाती सुद्धा दुरावती वेळेवर। आणि अगदी खरं आहे की या रचनेमधला प्रत्येक शब्द बोल काय, की उपकार करणारे देवासारखे असतात आणि ते वेळेला साथ देऊन मनाला भक्कम बनवतात। त्यांचे उभा आभार जे आहेत ते मानले पाहिजेत, का मानले पाहिजेत, तर कधी कधी जेव्हा जवळची नाती सुद्धा दुरावतात त्यावेळी हे उपकार करणारे समोर येतात। खूप भावस्पर्शी भाव या रचनेमध्ये सौ कविता किरण वालावलकर मॅडम यांनी दावणगिरी कर्नाटक येथून पाठवलेल्या या रचनेमध्ये व्यक्त केलेले होते श्रोते हो। आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही आरजे कैलास सोबत आहात हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये। आणि श्रोते हो याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेकडे वळूया ज्यामध्ये संजय कपूरचंद महाजन सर लिहित आहेत अहिल्यानगर येथून। संजय कपूरचंद महाजन सरांनी अहिल्यानगर येथून लिहिलंय की स्वतंत्र सैनिकांच्या बलिदानाची ठेवू जाणीव त्यांच्या उपकाराची, स्वतंत्र सैनिकांच्या बलिदानाची ठेवू जाणीव त्यांच्या उपकाराची, राष्ट्रभक्तीने होऊन प्रेरित घेऊ जबाबदारी देशरक्षणाची। वा, स्वतंत्र सैनिकांच्या बलिदानाची ठेवू जाणीव त्यांच्या उपकाराची, राष्ट्रभक्तीने होऊन प्रेरित घेऊ जबाबदारी देशरक्षणाची, माता पिता आणि गुरुचरणाची सेवा करावी बनवूनी दास, माता पिता आणि गुरुचरणाची सेवा करावी बनवूनी दास, होण्यास उतराई उपकारांची घेऊ सदैव मनी ध्यास, होण्यास उतराई उपकारांची घेऊ सदैव मनी ध्यास। तर माता पिता आणि गुरुचरणाची आपण सेवा केली पाहिजे, स्वतंत्र सैनिकांच्या स्वातंत्र्य सैनिक जे आहेत त्यांच्या बलिदानाची आपण जाणीव ठेवली पाहिजे, त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे। खूप अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते संजय कपूरचंद महाजन सरांनी अहिल्यानगर येथून पाठवलेली ही सुंदर अशी रचना। आणि पुढच्या एका रचनेमध्ये मेघा अरबुज मॅडम लिहित आहेत पुणे येथून। मॅडमनी लिहिलंय की मी दुःखात असताना तू मैत्रीचा हात देऊन खरंच महान झालीस, मी दुःखात असताना तू मैत्रीचा हात देऊन खरंच महान झालीस, उपकाराची भाषा करून तुझे उपकार मानणार नाही, उपकाराची भाषा करून तुझे उपकार मानणार नाही, आपला प्रेमाचा संवाद असाच फुलून बहरून येऊ दे, आपला प्रेमाचा संवाद असाच फुलून बहरून येऊ दे, मला तुझ्या उपकारातच अजन्म राहू दे, मला तुझ्या उपकारातच अजन्म राहू दे, क्या बात आहे। आणि खरं आहे की आपण दुःखात असताना जेव्हा कोणी मैत्रीचा हात देतो तो व्यक्ती आपल्यासाठी महान असतो, नाही का? आणि त्या महान व्यक्तीचे उपकार मानून, त्या उपकाराचं ओझ मनावरून उतरवण्यापेक्षा त्याच्या ऋणामध्ये राहिलेलं कधीही चांगलं, म्हणजे आपल्याला ते ऋण जाणीव करून देईल, त्या व्यक्तीबद्दल आपलं प्रेम वाढत जाईल. खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते, मेघा अरबुज मॅडम यांनी पुणे येथून पाठवलेल्या रचनेमध्ये. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम लिहित आहेत, दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून. मॅडमनी लिहिलंय की ऊन वाऱ्यात झेलत गेले आईबाबांचे संस्कार, त्यांच्या त्यागाची परतफेड शब्दांपलीकडचे उपकार. ऊन वाऱ्यात झेलत गेले आईबाबांचे संस्कार, त्यांच्या त्यागाची परतफेड शब्दांपलीकडचे उपकार. स्वप्न माझी कष्ट त्यांचे अश्रू गिळत बांधला संसार. स्वप्न माझी कष्ट त्यांचे अश्रू गिळत बांधला संसार. माझ्या यशा मागे उभे आहेत आईबाबांचे थोर उपकार. माझ्या यशा मागे उभे आहेत आईबाबांचे थोर उपकार. थोर उपकार, वाह. ऊन वारा झेलत त्याग करून आपल्यावर उपकार करणाऱ्या आपल्या आईबाबा प्रतीचे हे अप्रतिम असे भाव सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम यांनी दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून पाठवलेल्या या रचनेमध्ये होते. पुढच्या एका रचनेकडे वळूया, ज्यामध्ये श्रीदेवी बालाजी हंडे मॅडम यांनी लिहिलंय, अंबाजोगाई येथून, जिल्हा बीड येथून. मॅडम लिहित आहेत की उपकार तुझे आई, फिटणार कधी नाही जन्मोजन्मीची पुण्याई, मला लाभली ही आई. उपकार तुझे आई, फिटणार कधी नाही जन्मोजन्मीची पुण्याई, मला लाभली ही आई. दिली संस्काराची सावली रखुमाईच मला पावली. दिली संस्काराची सावली रखुमाईच मला पावली, झिजवुनी तिने काया शिकविले मला जगाया. झिजवुनी तिने काया शिकविले मला जगाया. शिकविले मला जगाया, वाह. तर आईच्या उपकाराबद्दल अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते, श्रीदेवी बालाजी हंडे मॅडम यांनी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून पाठवलेल्या या रचनेमध्ये. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ मनीषा दिवाकर मॅडम यांनी पुणे येथून लिहिले. सौ मनीषा दिवाकर मॅडम लिहित आहेत पुणे येथून, प्रत्येकाची कथा वेगळी प्रत्येकाची व्यथा वेगळी, प्रत्येकाच्या जडणघडणीत आणि मार्गातील अडचणीत ईश्वर रूपी उपकारांची मौल्यवान साथ आगळी. प्रत्येकाच्या जडणघडणीत आणि मार्गातील अडचणीत ईश्वर रूपी उपकाराची मौल्यवान साथ आगळी. अनंत उपकार ईशतत्वाचे, अनंत उपकार ईशतत्वाचे, आणि गुरुजन माता पित्यांचे निरपेक्ष भावनांची जरू माहिती आळी. निरपेक्ष भावनांची जणू मांदी आळी, निरपेक्ष भावनांची जणू मांदी आळी. तर प्रत्येकाची कथा वेगळी, व्यथा वेगळी, आणि जडणघडणीमध्ये अडचणीमध्ये जी ईश्वररूपी उपकारांची साथ असते ती मौल्यवान असते, ती आगळी असते. खूप अप्रतिम भाव सौ मनीषा दिवाकर मॅडम यांच्या पुणेतून पाठवलेल्या रचनेमध्ये होते. जय श्रीकृष्ण. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया. नामदेव तुकाराम पाटील सर लिहित आहेत सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून. सरांनी लिहिलंय आईचे उपकार या शीर्षकाखाली की आई थोर तुझे उपकार, तुझे रूप आहे निर्विकार. आई थोर तुझे उपकार, तुझे रूप आहे निर्विकार. तुझे अनमोल आहेत संस्कार, जीवनाला मिळाला सुंदर आकार. वाह. नीतिमूल्यांची तुझी महान शिकवण, आदराने झुकते तुझ्या पुढे मन. नीतिमूल्यांची तुझी महान शिकवण, आदराने झुकते तुझ्या पुढे मन. तुझ्या उपकारांनी जीवन कृतार्थ झाले, मुखी तुझे नाम नित्य गरजत राहिले. तुझ्या उपकारांनी जीवन कृतार्थ झाले, मुखी तुझे नाम नित्य गरजत राहिले. नित्य गरजत राहिले, वाह. तर आईच्या उपकाराबद्दल खूप भावस्पर्शी भाव नामदेव तुकाराम पाटील सरांनी सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून पाठवलेल्या या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका रचनेमध्ये प्रियंका भास्करराव सरक मॅडम लिहित आहेत काक्रंबा तुळजापूर येथून. प्रियंका भास्करराव सरक मॅडम यांनी काक्रंबा तुळजापूर येथून लिहिलंय, कसे मी उपकार फेडू त्या जन्मदात्यांचे, रक्ता रक्तात भिंतोय तुमच्या त्या किंकाळीचा आवाज. कर्ण कर्कश घुमतोय त्या दिव्याचा प्रकाश, रडताना कंठात थांबलेला आक्रोश त्या उपकारांचा. कर्ण कर्कश घुमतोय त्या दिव्यांचा प्रकाश रडताना कंठात थांबलेल्या आक्रोश त्या उपकारांचा उपकार ते कसे फेडू त्या नितळ सरळ निष्पाप वडिलांचे उपकार कसे फेडू त्या नितळ सरळ निष्पाप वडिलांचे तुमच्या पाशी येण्यासाठी सांगा मी काय करू ते तुमच्यापाशी येण्यासाठी सांगा मी काय करू ते उपकार करा नी डोक्यावर हात ठेवून म्हणा उपकार करा नी डोक्यावर हात ठेवून म्हणा सदैव पाठीशी राहाल ते माझ्या ते सदैव पाठीशी राहाल माझ्या ते तर खूप भावस्पर्शी आणि गहिर असं शब्दांकन या रचनेमध्ये होते की तुमच्यापाशी येण्यासाठी सांगा मी काय करू ते आणि उपकार करा आणि डोक्यावर हात ठेवून फक्त पाठीशी माझ्या उभे राहाल एवढं फक्त म्हणा खूपच अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो प्रियंका भास्करराव सरक मॅडम यांनी काक्रंबा तुळजापूर येथून पाठवलेली ही सुंदर अशी रचना आणि यानंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका रचनेकडे वळूया ज्यामध्ये सुलभा सत्तुरवार मॅडम लिहित आहेत पुणे येथून सुलभा सत्तुरवार मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय की उपकार स्मरावे माय पित्याचे जन्म दिदला निवाडविले करुणी प्रेमाचे हो शिंपण जीवन अमुचे नेटके घडविले उपकार स्मरावे माय पित्याचे जन्म दिदला निवाडविले करुणी प्रेमाचे हो शिंपण जीवन अमुचे नेटके घडविले उपकार स्मरावे गुरुजनांचे आम्हास दिले विद्याधन उपकार स्मरावे गुरुजनांचे आम्हास दिले विद्याधन सुयोग्य संस्कार देऊनी घडविले सुभक आमुचे जीवन सुयोग्य संस्कार देऊनी घडविले सुभक आमुचे जीवन तर खूप सुंदर आणि अप्रतिम असे भाव या सुद्धा रचनेमध्ये होते आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलाससोबत आनंदी रहा आनंद लुटा
3: चाहे कोई मुझे जंगली कहे कहने दो जी कहता रहे हम प्यार के तूफानों में गिरे हैं हम क्या करें चाहे कोई मुझे जंगली कहे कहने दो जी कहता रहे हम प्यार के तूफानों में गिरे हैं हम क्या करें चाहे कोई मुझे जंगली कहे

0: रोज कहता रहे हम प्यार के तूफानों में घिरे हैं, हम क्या करें। चाहे कोई मुझे जंगली कहे।
1: अजी सुनते हो?
2: हाँ सुनी तो रहा हूँ।
1: क्या सुन रहे हो?
2: रेडियो पुनेरी आवाज।
1: ओ रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो खुशियाँ बांटो।
3: वेलकम बैक श्रोते हो। आणि उपकार या शब्दाच्या अनुषंगाने आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका रचनेकडे वळूया, ज्यामध्ये सोमदत्त कुलकर्णी सरांनी हडपसर पुणे येथून लिहिलंय थोर तुझे उपकार या शीर्षकाखाली सरलीत आहेत की थोर तुझे उपकार आई सांग कसा होऊ उतराई, थोर तुझे उपकार आई सांग कसा होऊ उतराई, कसे फेडणार तुझे पांग तुला पाहतो मी ठाई ठाई। वाह, कसे फेडणार तुझे पांग तुला पाहतो मी ठाई ठाई, पहिले वहिले पाऊल टाकले तुझी या नैनी स्वप्न पाहिले, कुशीत माऊली जग सामावले तुझी आचरणी विश्व पाहिले, पहिले वहिले पाऊल टाकले तुझी या नैनी स्वप्न पाहिले, कुशीत माऊली जग सामावले तुझी आचरणी विश्व पाहिले, तुझी आचरणी विश्व पाहिले। वाह, आईच्या चरणी विश्व पाहिले, खूप अप्रतिम सुंदर भाव आई प्रति सरांनी व्यक्त केलेले आहेत। सोमदत्त कुलकर्णी सरांची हडपसर पुणे येथून पाठवलेली ही रचना आणि पुढच्या एका रचनेमध्ये रोहित विलास साळवे सरांनी पुणे चिंचवड येथून सुंदर अशी रचना पाठवलेली आहे, सरलीत आहेत। ना थकला ना थांबला बाप माझ्यासाठी झिजला, क्या बात आहे। ना थकला ना थांबला बाप माझ्यासाठी झिजला, स्वप्ने पाहिले त्या जीवाने बाप वादळांना तो भिडला, ना थकला ना थांबला बाप माझ्यासाठी झिजला, स्वप्ने पाहिले त्या जीवाने बाप वादळांना तो भिडला, उपकार बाबा तुझे सुख हे दारी लाभले, उपकार बाबा तुझे सुख हे दारी लाभले, भिजल्या माझ्या पापण्या ओंजळीत सुखाचे मोती साचले, भिजल्या माझ्या पापण्या ओंजळीत सुखाचे मोती साचले, ओंजळीत सुखाचे मोती साचले, क्या बात आहे। तर बाबा बाप जो थांबत नाही जो थकत नाही जो आपली स्वप्न त्याच्या डोळ्यामध्ये पाहतो, त्याच्यामुळं आपल्याला सुख लाभतं आणि त्याच्यामुळं आपल्या ओंजळीमध्ये सुखाचे मोती साचतात, खूप अप्रतिम अशी कृतज्ञता वडिलांप्रती रोहित विलास साळवे सरांनी पुणे चिंचवड येथून पाठवलेल्या या सुंदर अशा रचनेमध्ये होती श्रोते हो। आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेमध्ये स्वप्न झुला या नावाने त्र्यंबक शनितकर सर लिहित आहेत इगतपुरी जिल्हा नाशिक येथून। सरांनी लिहिलंय की सांग आई तुझे उपकार कसे विसरू, समोर तुझ्या बसून पाय कसे पसरू, सांग आई तुझे उपकार कसे विसरू, समोर तुझ्या बसून पाय कसे पसरू, जन्म दिलास तू हेच भाग्य माझे, जन्म दिलास तू हेच भाग्य माझे, तुझ्या प्रती आई सदैव असेल मन माझे ताजे, तुझ्या प्रती आई सदैव असेल मन माझे ताजे, मन माझे ताजे। वाह, आई प्रती सदैव मन हे ताजं असेल, खूप अप्रतिम सुंदर भाव स्वप्न झुला या नावाने त्र्यंबक शेणितकर सरांनी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथून पाठवलेल्या या रचनेमध्ये होते। आणि पुढच्या एका रचनेमध्ये श्रावणी घोडके मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय, दोन चारोळ्या मॅडमनी पाठवलेले आहेत। मॅडम लिहित आहेत की उपकार हा गुण आहे श्रेष्ठ माणसाचा, आरसा आहे तो निर्मळ अंतःकरणाचा, उपकार हा गुण आहे श्रेष्ठ माणसाचा, आरसा आहे तो निर्मळ अंतःकरणाचा, दुःखात दिलेला हात जेव्हा कामाचा तेव्हाच अर्थ कळतो उपकाराचा, दुःखात दिलेला हात जेव्हा कामाचा तेव्हाच अर्थ कळतो उपकाराचा। आणि खरं आहे की जी माणसं श्रेष्ठ असतात तीच उपकार करतात, कारण ती मनानं निर्मळ असतात, ते फक्त उपदेश करत नाहीत तर प्रत्यक्षात कृतीद्वारे मदत करतात, खूप अप्रतिम सुंदर भाव होते। पुढच्या चारोळीत मॅडम लिहित आहेत की उपकार म्हणजे फक्त दान नव्हे समोरच्याच्या वेदनेची ठेवावी जाण, उपकार म्हणजे फक्त दान नव्हे समोरच्याच्या वेदनेची ठेवावी जाण, वेळेला दिलेला आधार ठरतो महान, वेळेला दिलेला आधार ठरतो महान, म्हणूनच उपकाराला लाभतो सन्मान, म्हणूनच उपकाराला लाभतो सन्मान। वा, तर उपकार हे दान नाही। खूप सुंदर असा सामाजिक संदेश या रचनेमध्ये होता। आणि पुढच्या दोन चारोळ्या पुढच्या रचनेकडे आपण वळूया, ज्यामध्ये कौस्तुभ प्रदीप मुळे सरांनी पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथून लिहिलंय। सर लिहितायत की ती रोजच म्हणते केले बरेच काही तुझ्यासाठी मी, ती रोजच म्हणते केले बरेच काही तुझ्यासाठी मी, ती म्हणजे आयुष्य माझे फेकते मनावर उपकारांची शाही, ती म्हणजे आयुष्य माझे फेकते मनावर उपकारांची शाही, थकला भटकला हरला तर तुला परत आणेल कोण, थकला भटकला हरला तर तुला परत आणेल कोण, म्हणते मी सोडता तुझा या भूतलावर कोणी नाही, म्हणते मी सोडता तुझा या भूतलावर कोणी नाही, ती रोजच म्हणते केले बरेच काही तुझ्यासाठी मी, ती रोजच म्हणते केले बरेच काही तुझ्यासाठी मी। खूप सुंदर आणि गहिरे असं शब्दांकन कौस्तुभ प्रदीप मुळे सरांच्या पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथून पाठवलेल्या या रचनेमध्ये होते। आणि पुढच्या एका रचनेमध्ये माही म्हात्रे मॅडम यांनी सफाळे पालघर येथून लिहिलंय की केली मदत मनापासूनही ओलावा जिवाळ्याचा होता, पण शब्दात मांडलात तेव्हा तो व्यवहार केवळ उरला होता, कौतुकाची अपेक्षा नव्हती फक्त जाणीव हवी होती म्हणी, कौतुकाची अपेक्षा नव्हती फक्त जाणीव हवी होती म्हणी, उपकार बोलून दाखवलेत आणि नाती विरली क्षणी, उपकार बोलून दाखवलेत आणि नाती विरली क्षणी, परिभाषा उपकाराची आता काळच ठरवेल कोणापाशी, केलेले विसरून जातो तो देव आणि मोजतो तो माणूस पाशी, हात मदतीचा देताना जर हिशोब मनात धरला असेल तर त्या उपकाराच्या ओझ्याखाली माणुसकीच मेली असेल, हात मदतीचा देताना जर हिशोब मनात धरला असेल तर त्या उपकाराच्या ओझ्याखाली माणुसकीच मेली असेल, माणुसकीच मेली असेल, केली मदत मनापासून ओलावा जिवाळ्याचा होता पण शब्दात मांडला तेव्हाच तो व्यवहार केवळ उरला होता। आणि अगदी खराय की उपकार जो केल्यावर बोलू नये आणि केल्यावर बोललं तर तो उपकार होत नाही तो व्यवहार होतो। खूप अप्रतिम शब्दांकन या कवितेमध्ये होतं। माही म्हात्रे मॅडम यांनी सफाळे पालघर येथून पाठवलेली ही सुंदर अशी रचना होती। श्रोते हो, श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलाससोबत। आणि श्रोते हो, पुढच्या रचनेमध्ये सौविद्या चव्हाण माने मॅडम लिहित आहेत सोलापूर येथून। मॅडमनी लिहिलंय की शब्दात मांडता येत नाही ते उपकाराचे ओझे ठरते, वेळीच लाभलेली साथ मात्र आयुष्यभर ऋण मनात भरते, शब्दात मांडता येत नाही ते उपकाराचे ओझे ठरते, वेळीच लाभलेली साथ मात्र आयुष्यभर ऋण मनात भरते, नसतो कोणता स्वार्थ तरी मदतीचा जो हात देतो, नसतो कोणता स्वार्थ तरी मदतीचा जो हात देतो, त्या शांत उपकारातूनच माणुसकीला खरा अर्थ मिळतो, त्या शांत उपकारातूनच माणुसकीला खरा अर्थ मिळतो, खरा अर्थ मिळतो। वाह वाह, तर खरंय की उपकार हे स्वार्थाविना असायला हवेत आणि शांत उपकारातून माणुसकीला खरा अर्थ मिळतो। अप्रतिम असं शब्दांकन सौ विद्या चव्हाण माने मॅडम यांनी सोलापूर येथून पाठवलेल्या या रचनेमध्ये होतं। आणि पुढच्या एका रचनेमध्ये विद्या कुंभार मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय। विद्या कुंभार मॅडम लिहित आहे ठाणे येथून। कुटुंबाचा कणा या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की उपकार बाबांचे फेडू शकत नाही, दूर जाता कधी डोळे अविरत वाही, उपकार बाबांचे फेडू शकत नाही, दूर जाता कधी डोळे अविरत वाही, कुटुंबाचा हा कणा नेहमीच असतो ताठ, कुटुंबाचा हा कणा नेहमीच असतो ताठ, जसा तहानलेल्याला हवा पाण्याचा माठ, जसा तहानलेल्याला हवा पाण्याचा माठ। आणि खरंय की बाबा हे कुटुंबाचा कणा असतात, ते दूर गेले की डोळे अविरत वाहतात, विद्या कुंभार मॅडम यांची ठाणे येथून पाठवलेली ही अप्रतिम अशी रचना होती आणि पुढच्या दोन चारोळ्यांमध्ये मीनाक्षी तांबे भानुशाली मॅडम यांनी नवी मुंबई खारघर येथून लिहिलंय. मॅडम लिहित आहेत पहिल्या चारोळीमध्ये की कौतुक नको, जाहिरात नको, फक्त शांतशी जाणीव पुरे. कौतुक नको, जाहिरात नको, फक्त शांतशी जाणीव पुरे. कारण उपकार मोजले गेले की नात्यांचं मूल्य उरे. खूप गहिरे असे भाव या चारोळीमध्ये आहेत श्रोते हो, की कौतुक नको, जाहिरात नको याची अपेक्षा नाही आहे, फक्त शांतशी जाणीव पुरे. आणि ती जाणीव कृतीतून दिसली पाहिजे. कारण उपकार जर मोजले तर नात्यांचं मूल्यमापन होतं. खूप अप्रतिम चारोळी. पुढच्या दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडमने लिहिलंय की देव देतो आणि विसरून जातो, माणूस देतो आणि आठवतो. देव देतो आणि विसरून जातो, माणूस देतो आणि आठवतो. मदतीत जर अहंकार आला तर तो उपकार ही ओझ होतो. मदतीत जर अहंकार आला तर उपकार ही ओझ होतो. खरंय की देवासारखं माणसानं वागलं पाहिजे. एक तर उपकार करू नये आणि केलं तर त्यामध्ये अहंकार नसला पाहिजे. खूप अप्रतिम सुंदर भाव मीनाक्षी तांबे भानुशाली मॅडम यांनी नवी मुंबई खारघर येथून पाठवलेल्या या दोन सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळ्यांमध्ये होते. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सचिन अरमरे सर लिहित आहेत चिपळूण रत्नागिरी येथून. सचिन अरमरे सरांनी चिपळूण रत्नागिरी येथून लिहिलंय की एकमेकास आधार देऊ, उपकाराचा भार कशाला. एकमेकास आधार देऊ, उपकाराचा भार कशाला. समानतेचे धडे घेऊ, आभाराचा भार कशाला. समानतेचे धडे घेऊ, आभाराचा भार कशाला. संवाद करू दोघांमध्ये, तिसऱ्याची साक्ष कशाला. संवाद करू दोघांमध्ये, तिसऱ्याची साक्ष कशाला. सोबत चालू दोन पावले, गतीची ती ईर्ष्या कशाला. गतीची ती ईर्ष्या कशाला. एकमेकास आधार देऊ, उपकाराचा भार कशाला. अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो, की सोबत चालू, समानतेचे धडे घेऊ, आभार नको, संवाद करू तिसऱ्याची साक्ष नको. सचिन अरमरे सरांची चिपळूण रत्नागिरी येथून पाठवलेली ही अप्रतिम अशी रचना. आणि पुढच्या एका रचनेमध्ये श्री श्रीकांत मशीर भाते सर लिहित आहेत नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथून. आणि सरांनी लिहिलंय आई तुझे उपकार या शीर्षकाखाली की तुझ्या पोटी जन्म माझा केले जीवन साकार, ऋणानुबंधाचे नाते आई तुझे उपकार. तुझ्या पोटी जन्म माझा केले जीवन साकार, ऋणानुबंधाचे नाते आई तुझे उपकार. घडविले शिकविले दिले सुयोग्य संस्कार, घडविले शिकविले दिले सुयोग्य संस्कार. भावनांची वात्सल्याची मूर्ती तुझी साक्षात्कार, भावनांची वात्सल्याची मूर्ती तुझी साक्षात्कार, मूर्ती तुझी साक्षात्कार. तर आईबद्दल खूप अप्रतिम असे भाव श्री श्रीकांत म शिरभाते सरांच्या नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथून पाठवलेल्या या सुंदर अशा रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये रेखा देशमुख मॅडम यांनी बाणेर पुणे येथून लिहिलंय. मॅडम लिहित आहेत की उपकार फार झाले, उपकार करू नको तू. उपकार फार झाले, उपकार करू नको तू. म्हणून टाकणं श्रेष्ठ आहेस पुरुषा स्त्रीला आता तू. म्हणून टाकणं श्रेष्ठ आहेस पुरुषा स्त्रीला आता तू. तर जे पुरुष हे वारंवार उपकार केले असे म्हणत असतात त्यांच्यासाठी हे सुंदर असे भाव असलेली ही चारोळी होती श्रोते हो. रेखा देशमुख मॅडम यांनी बाणेर पुणे येथून पाठवलेली. आणि या सुंदर अशा चारोळीसोबतच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका रचनेकडे वळूया. काव्य प्रतिभा या नावाने सौ प्रतिभा महादेव चौगले मॅडम लिहित आहेत. मॅडमनी लिहिलंय की थोर उपकार तुमचे राजे मराठी बाणा जागवला, स्वाभिमानाचा झेंडा रोवून स्वराज्याचा पाया रचला. थोर उपकार तुमचे राजे मराठी बाणा जागवला, स्वाभिमानाचा झेंडा रोवून स्वराज्याचा पाया रचला. शिवरायांचे स्वराज्य भावे जिजा उंचे साकडे, शिवरायांचे स्वराज्य भावे जिजा उंचे साकडे. तळपली तलवार अशी गर्जले सह्याद्रीचे कडे, तळपली तलवार अशी गर्जले सह्याद्रीचे कडे, गर्जले सह्याद्रीचे कडे. वाह. तर राजांचे शिवछत्रपतींचे आपल्यावर खूप उपकार आहेत की ज्यांनी मराठी बाणा जागवला, स्वाभिमानाचा झेंडा रावला आणि स्वराज्याचा पाया रचला. महाराजांप्रती खूप अप्रतिम सुंदर असे भाव काव्य प्रतिभा या नावाने सौ प्रतिभा महादेव चौगले मॅडम यांनी पाठवलेल्या या सुंदर अशा रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ माधुरी म इनामदार मॅडम लिहितात मिरज येथून. सौ माधुरी म इनामदार मॅडम यांनी मिरज येथून लिहिलंय की संकट समयी धावून येणाऱ्यांचे नेहमीच आपण स्मरावे उपकार. संकट समयी धावून येणाऱ्यांचे नेहमीच आपण स्मरावे उपकार. काळ वेळ जरी बदलत राहिली तरी आपल्या शब्दांची जपावी धार. काळ वेळ जरी बदलत राहिली तरी आपल्या शब्दांची जपावी धार. आपण केले उपकार निरंतर दुसऱ्या क्षणीच विसरून जावे. सत्कार्य करवून घेतो तोच ईश्वर केवळ सुगंध पेरतो आपल्या नावे. सत्कार्य करवून घेतो तोच ईश्वर केवळ सुगंध पेरतो आपल्या नावे. क्या बात आहे, क्या बात आहे. आपण केलेले उपकार दुसऱ्या क्षणाला विसरून जावं कारण आपल्याकडून सत्कार्य करवून घेणारा ईश्वर आहे आणि आपल्या नावानं केवळ सुगंध तो पेरतोय. खूप अप्रतिम भाव या सुद्धा रचनेमध्ये होते सौ माधुरी म इनामदार मॅडम यांच्या मिरज येथून पाठवलेल्या या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेमध्ये. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरचे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लोटा. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: हम याद रखें कि वो एक बार भी जब हमें गुस्सा आया, हम इस विश्व को दूषित कर रहे हैं। हम मन को, शरीर को, रिश्तों को, प्रकृति को दूषित कर रहे हैं। और अगर एक बार भी हमने आज क्रोध को त्याग कर शांति को धारण किया, तो हम सिर्फ अपने मन को सुकून नहीं, रिश्तों में प्यार नहीं, प्रकृति को सद्भावना नहीं, हम विश्व को सुंदर बनाने की सेवा कर रहे हैं। तो क्या हम सेवा करने के लिए तैयार हैं?
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि पुढच्या रचनेकडे वळूया। सौ नेहा रवींद्र रणाळकर नवटे मॅडम यांनी नाशिकेतून लिहिलंय की जनसेवे ऐवजी राज्यकर्तेच फिरत असतात, लावून पक्षाचे लेबल, खायचे एकन दाखवायचे भलतेच, शिवाय लपायला असतेच टेबल। उपकार येथे कोणी करतच नाही, खुर्चीसाठीच फक्त आश्वासन देणारा। उपकार येथे कुणी करतच नाही, खुर्चीसाठीच फक्त आश्वासन देणारा। निष्ठा, लाज लज्जा गुंडाळून ठेवून सात पिढ्यांचा उद्धार करून घेणारा। जनसेवेऐवजी राज्यकर्तेच फिरत असतात, लावून पक्षाचे लेबल, खायचे आणि दाखवायचे भलतेच, शिवाय लपायला असतेच टेबल। उपकार येथे कुणी करतच नाही, खुर्चीसाठीच फक्त आश्वासन देणारा। निष्ठा, लाज लज्जा गुंडाळून ठेवून सात पिढ्यांचा उद्धार करून घेणारा, उद्धार करून घेणारा। तर जी राजकीय अवस्था आहे, त्या राजकीय अवस्थेच्या अनुषंगानं एक टिप्पणी करणारी मॅडमची, म्हणजेच सौ नेहा रवींद्र रणाळकर नवटे मॅडम यांची नाशिकेतून पाठवलेली ही सुंदर अशी रचना होती। आणि पुढच्या एका रचनेमध्ये काव्यमित्र संतोष रावसाहेब जाधव सरांनी सोलापूर येथून लिहिलंय। काव्यमित्र या नावाने संतोष रावसाहेब जाधव सर लिहित आहेत सोलापूर येथून। उपकाराची जाणीव असणे संस्काराची खूण आहे, उपकाराची जाणीव असणे संस्काराची खूण आहे, तो खूप खरा असतो ज्याच्याकडे असा गुण आहे। वा, उपकाराची जाणीव असणे संस्काराची खूण आहे, तो खूप खरा असतो ज्याच्याकडे असा गुण आहे। या गुणांमुळे तर तुमचा लोकसहवास वाढतो, या गुणांमुळे तर तुमचा लोकसहवास वाढतो। तुम्ही नसता उपलब्ध जेव्हा, मग गाव नाव काढतो। तुम्ही नसता उपलब्ध जेव्हा, मग गाव नाव काढतो, मग गाव नाव काढतो। आणि अगदी खरं आहे की उपकाराची जाणीव असणं हीच संस्काराची खूण आहे। आपल्याला समोरच्याच्या उपकाराची जाणीव असली पाहिजे, हे संस्कार झाले। आणि ज्याच्याकडं हा गुण आहे, ज्याच्याकडं हा गुण आहे, तो माणूस सुद्धा तेवढाच प्रामाणिक आणि खरा असतो, तो निर्मळ मनाचा असतो। खूप अप्रतिम सुंदर असे भाव काव्यमित्र या नावाने संतोष रावसाहेब जाधव सरांनी सोलापूर येथून पाठवलेल्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेले होते श्रोते हो। आणि पुढच्या एका कवितेमध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिले। ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून की कुणी केले उपकार तर मानावे त्यांचे आभार, करू नये कधीही उपकाराची फेड अपकाराने। कुणी केले उपकार तर मानावे त्यांचे आभार, करू नये कधीही उपकाराची फेड अपकाराने। ठेवावी जाणीव मनी केलेल्या उपकाराची, ठेवावी जाणीव मनी केलेल्या उपकाराची, कृतज्ञता सदा बाळगावी दिलेल्या मदतीची, कृतज्ञता सदा बाळगावी दिलेल्या मदतीची। वाह वाह, तर आभार मानले पाहिजेत, अपकार केले नाहीत पाहिजेत, आणि त्यासोबतच कायम उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे, कृतज्ञ राहिलं पाहिजे। अप्रतिम असं शब्दांकन ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांच्या चंद्रपूर येथून पाठवलेल्या या सुंदर रचनेमध्ये होता। आणि पुढच्या एका रचनेमध्ये अस्मिता महेश गुंड मॅडम यांनी कोनेरी सोलापूर येथून लिहिलंय। अस्मिता महेश गुंड मॅडम लिहित आहेत कोनेरी सोलापूर येथून। आई बाबा माझे दैवत उपकार त्यांचे थोर, आई बाबा माझे दैवत उपकार त्यांचे थोर, त्यांच्या छायेखाली वाढले नव्हता कसलाच घोर। दई बाबा माझे दैवत उपकार त्यांचे थोर, त्यांच्या छायेखाली वाढले नव्हता कसलाच घोर। भाऊ माझा माहेराचा मुराळी, भाऊ माझा माहेराचा मुराळी, वहिनी साधी भोळी, वहिनी साधी भोळी, चुकत नाही रीतिरिवाजाला, चुकत नाही रीतिरिवाजाला, ही जोडी साडी चोळी, ही जोडी साडी चोळी। तर उपकार या अनुषंगाने अस्मिता महेश गुंड मॅडम यांनी कोनेरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून आई बाबा हे दैवत आहे, त्यांचे थोर असे उपकार आहेत असं शब्दांकन करताना, त्यांच्या छत्रछायेखाली वाढत असताना कोणताच घोर नव्हता असं अप्रतिम असं शब्दांकन केलेलं आहे। आणि या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेनंतर पुढच्या दोन आपण चारोळ्यांकडे वळूया, ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत श्री प्रदीप मोहिनीराज मुळे सरांनी वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून। श्री प्रदीप मोहिनीराज मुळे सर लिहित आहेत तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून। पहिल्या चारोळीत सरांनी लिहिलंय की ज्या समाजात राहतो आपण, ऋण त्याचे फेडणे कर्तव्य करा, गरजवंतास मदत करावीच, मार्ग हाच सर्वांनी जीवनी धरा। ज्या समाजात राहतो आपण, ऋण त्याचे फेडणे कर्तव्य करा, गरजवंतास मदत करावीच, मार्ग हाच सर्वांनी जीवनी धरा। आणि दुसऱ्या चारोळीमध्ये सरलेत आहेत की एखाद्याची पीडा दूर करणे, परोपकार करणं सत्य साधावं, एखाद्याची पीडा दूर करणे, परोपकार करणं सत्य साधावं, जीवन बदलून आनंदी व्हावं, जीवन बदलून आनंदी व्हावं, असंच खरोखरी आपण जगावं, असंच खरोखरी आपण जगावं। तर परोपकार आणि समाजाचं ऋण फेडलं पाहिजे असा सुंदर असा सामाजिक संदेश सरांच्या या दोन्ही चारोळ्यामधून होता। श्री प्रदीप मोहिनीराज मुळे सरांनी तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून पाठवलेल्या या दोन अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळ्या होत्या। पुढच्या एका रचनेमध्ये उषाश्री बागडे मॅडम लिहित आहेत मालेगाव येथून। उषाश्री बागडे मॅडम यांनी मालेगाव येथून लिहिलंय की माणुसकी हा धर्म पाळावा, मदतीचा हात सदा पुढे करावा, माणुसकी हा धर्म पाळावा, मदतीचा हात सदा पुढे करावा, गरजवंताला हवी ती मदत करावी पण उपकार केल्याचा भाव मनी नसावा, गरजवंताला मदत ती करावी पण उपकार केल्याचा भाव मनी नसावा, मदतीचा हात वेळोवेळी धरावा, मदतीचा हात वेळोवेळी धरावा, मदतनिसांची जाण मनी असावी, उपकार केल्याची जाण ठेवावी, उपकार केल्याची जाण ठेवावी, उपकाराची परतफेड अवश्य करावी, उपकाराची परतफेड अवश्य करावी। तर माणुसकी हा धर्म पाळून मदतीचा हात पुढे केला पाहिजे, उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे। खूप सुंदर असा सामाजिक संदेश उषाश्री बागडे मॅडम यांनी मालेगाव येथून पाठवलेल्या या सुंदर रचनेमध्ये होता। आणि पुढच्या एका कवितेमध्ये मृणालिनी भणगे मॅडम लिहित आहेत पुणे येथून। मॅडमनी लिहिलंय की दिले ते गोड मानुनी घेताना दोन हातातही ते मावेना, दिले ते गोड मानुनी घेताना दोन हातातही ते मावेना, मग उपकाराची भावना येईल तुझ्या दात्याच्या मना, वाह, मग उपकाराची भावना येईल तुझ्या दात्याच्या मना, कधीतरी तूही बणजारे दाता, कधीतरी

सौ रूपमती पांडुरंगराव देशमुख मैडम लिहिताय अकलूज येथून. सौ रूपमती पांडुरंगराव देशमुख मैडम यांनी अकलूज येथून लिहिलंय की आई उन्हात सावली आई मायेचा सागर कसे फेडू तुझे आई अगणित उपकार. आई उन्हात सावली आई मायेचा सागर कसे फेडू तुझे आई अगणित उपकार. माया निस्वार्थ प्रेमळ गोड झरा वात्सल्याचा. माया निस्वार्थ निर्मळ गोड झरा वात्सल्याचा तुझ्या अस्तित्वात जणू असे अंश ईश्वराचा. तुझ्या अस्तित्वात जणू असे अंश ईश्वराचा अंश ईश्वराचा. वाह, तर आई म्हणजे जणू काही ईश्वर असते. खूप अप्रतिम भाव या रचनेमध्ये होते स्वरूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम यांनी अकलूज येथून पाठवलेल्या या सुंदर रचनेमध्ये. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम लिहितायत अहिल्यानगर येथून. सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम यांनी अहिल्यानगर येथून लिहिलंय की जन्म दिला मातेने पालन केले पित्याने उपकारांचे ऋण तुमच्या फिटणार का मुलीच्या नात्याने. जन्म दिला मातेने पालन केले पित्याने उपकारांचे ऋण तुमच्या फिटणार का मुलींच्या नात्याने. जग दाखवले आम्हास आई बाबा थोर तुमचे उपकार. जग दाखवले आम्हास आई बाबा थोर तुमचे उपकार. आशीर्वाद तुमचा रहावा पाठीशी नतमस्तक होऊनी तुम्हाला करते नमस्कार. आशीर्वाद तुमचा रहावा पाठीशी नतमस्तक होऊनी तुम्हाला करते नमस्कार तुम्हाला करते नमस्कार. वाह, तर आई वडिलांचं ऋण जे कधीच फिटणार नाही त्या अनुषंगाचे सुंदर असे भाव सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम यांच्या अहिल्यानगर येथून पाठवलेल्या या रचनेमध्ये होते. आणि पुढच्या एका कवितेमध्ये भारती थोरात मॅडम लिहितायत बार्शी सोलापूर येथून. मॅडमनी लिहिलंय की उपकाराविना कोण आहे जरा शोधून पहा. उपकाराविना कोण आहे जरा शोधून पहा. पदोपदी घ्यावा लागतो आधार जरा शोधून पहा. पदोपदी घ्यावा लागतो आधार जरा शोधून पहा. कृतज्ञता मणी धरावी जाणीव ठेवावी अपकाराने अनर्थ घडले जरा शोधून पहा. कृतज्ञता मणी धरावी जाणीव ठेवावी अपकाराने अनर्थ घडले जरा शोधून पहा. मानव जन्म ईश्वराने दिला त्याला स्मरून राहा. मानव जन्म ईश्वराने दिला त्याला स्मरून राहा. आई वडिलांनी तुला घडविले जाणून राहा. मदतीचा हात देणाऱ्याला विसरू नको कधी. मदतीचा हात देणाऱ्याला विसरू नको कधी. उपकार करणारेही मिळत नाहीत स्मरून राहा. उपकार करणारेही मिळत नाहीत स्मरून राहा स्मरून राहा स्मरून राहा. वाह वाह, आणि खरंय की उपकार करणारेही मिळत नाहीत ही गोष्ट जेव्हा कायम आपल्या लक्षात राहील तेव्हा आपल्याला त्या प्रत्येक उपकाराचं मोल कळेल. बऱ्याच जणांना नेमकं त्या उपकाराचं मोल माहीत नसतं. त्यांना असं वाटतं की समोरच्याने आपल्यावर जे काही उपकार केले ते त्यांचं कर्तव्य होतं. परंतु बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या समोरच्याने करण्याची आवश्यकता नसते. ते त्यांच्या कर्तव्यातही नसतं परंतु तरी सुद्धा ते करत असतात. ते उपकारच असतात. आणि ज्याच्यावर केले त्याला जोपर्यंत याची जाणीव होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीमध्ये स्वतःमध्ये सुधारणा होऊ शकत नाही. बऱ्याच वेळा बऱ्याच नात्यांना आपण गृहीत धरतो. बऱ्याच वेळा बऱ्याच नात्यांबद्दल आपण त्यांचे उपकार असून सुद्धा बेउपकारासारखे वागतो. आणि वारंवार जेव्हा उपकार करणाऱ्याला हर्ट करतो वारंवार जेव्हा उपकार करणाऱ्याचे नुकसान करतो वारंवार जेव्हा उपकार करणाऱ्याला फसवतो तेव्हा उपकार बंद होतात आणि व्यवहार सुरू होतो. आणि जेव्हा व्यवहार सुरू होतो तर त्या ठिकाणी नफा आणि तोटा बघितलं जातं. जे त्याग असतं जो समर्पण असतं जे प्रेम असतं जी माया असते जी आपुलकी असते जी ओढ असते ते आपोआपच नष्ट होऊन जाते. आणि जो उपकार करणारा असतो तो जो दानशूर असतो ज्याला फक्त देणं माहीत असतं तो सुद्धा मला या गोष्टीतून काय मिळणार आहे याचा विचार करायला लागतो.

नाही का? आणि त्यावेळी मात्र आपण जीवनातला सर्वश्रेष्ठ आणि जीवनातला सर्वात जवळचा व्यक्ती हरवून बसतो। म्हणून ज्यांनी कधी आपल्यावर उपकार केलेले असतील, ते छोटे असतील, ते मोठे असतील, ते कोणत्याही स्वरूपामध्ये असतील, अगदी चार शब्द बोलण्याच्या आधाराचे सुद्धा असतील, तर त्याला कधीच विसरू नका। कारण जोपर्यंत तुम्हाला तुमच्यावर ज्यांनी उपकार केले त्यांच्या उपकाराची जाणीव आहे, तोपर्यंतच तुमची ओंजळ ही भरलेली राहणार आहे। ज्या दिवशी तुम्ही कृतज्ञ व्हाल, ज्या दिवशी तुम्ही त्या उपकारांना विसराल, ज्या दिवशी तुम्ही उपकार करणाराशी खोटारडेपणाने वागाल, जेव्हा उपकार करणाराच तुमच्यापासून दूर जाईल, त्यावेळी तुम्ही एक हक्काचा माणूस गमवाल, जो तुमच्या सुखदुःखात होता, जो तुमच्या प्रत्येक कठीण प्रसंगात होता, जो तुमच्यासाठी ढाल बनून पुढे उभा होता, त्याला कायमचं तुम्ही गमवाल। म्हणून उपकार हे खूप महत्त्वाचे असतात। करणारा ही तेवढाच मोलाचा असतो, आणि ज्याच्यावर केले त्यानं जर त्याला जपलं तर तोही तेवढ्याच तोला मोलाचा असतो। त्यामुळं एकमेकांना सहकार्य करून, एकमेकांचा मान सन्मान करून, एकमेकांच्या त्याग समर्पणाची जाणीव ठेवून जर आपण जीवनामध्ये पुढं गेलो, जर मिळून गेलो, जर सोबत गेलो, तर मला असं वाटतं की कोणत्याही नात्याचं ओझं होणार नाही, कुणीही व्यावहारिक वागणार नाही, आणि कुणालाही कुणामुळं नुकसान झालं, कुणालाही कुणामुळं दुःख झालं, कोणीही कुणामुळे व्यथित झाला अशी भावना मनामध्ये येणार नाही। त्यामुळं उपकार या शब्दाला खूप महत्त्व आहे। माणसाने नेहमी कृतज्ञ असावं, कृतज्ञ कधीच असू नये। खूप सारे प्रसंग असे येतात की जिथं या सर्व गोष्टींची परीक्षा सुद्धा होते। जेव्हा जेव्हा अशी कधी परीक्षा येईल तेव्हा आपण सोन्यासारखं उजळून निघलं पाहिजे।

0: मैं हूँ गीतांजलि राव, फिल्म एंड टेलीविजन एक्ट्रेस। नमस्कार, आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: गोष्ट मनामध्ये ठेवली पाहिजे आणि श्रोते हो, तुमच्याशी गप्पा मारता मारता, उपकार या शब्दाच्या अनुषंगाने बोलता बोलता आपल्या शोची वेळ संपत आहे। खरं तर आपल्या या शोसाठी उपकार या विषयाच्या अनुषंगानं खूप साऱ्या रचना आलेल्या आहेत आणि मागील रविवारचा शो आपला रद्द झालेला होता, त्यामुळे ज्या उर्वरित रचना आहेत त्या आपण पुढच्या रविवारी याच विषयावर घेणार आहोत। त्यामुळे ज्या मान्यवरांच्या रचना या शोमध्ये सादर झालेल्या नाहीत त्यांच्या रचना पुढील शोमध्ये नक्की सादर होतील। आणि श्रोते हो, मला खरं तर तुमच्याशी छान गप्पा मारायच्या असतात, तुमच्या रचना सादर करत असताना मी मंत्रमुग्ध होऊन जातो। त्यातले भाव, आशय, विषय हे सर्व अगदी मनाला स्पर्शून जातात, काळजाचा ठाव घेतात, परंतु वेळेची मर्यादा असते। म्हणून मला म्हणजे आरजे कैलासला आजच्या शोवरती रजा द्या आणि हो, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM तुमच्या आवडत्या FM वर। रेडिओ पुणेरी आवाज।

पुणेरी आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले।
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा।

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठे। नवरात्रोत्सव आला की राज्यातील देवींच्या 3.5 पीठांकडे भाविकांची पावले वळू लागतात। राज्यातील कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि नाशिक या ठिकाणी देवींची 3.5 शक्तीपीठे आहेत। या सर्वच तीर्थक्षेत्रांना मोठा मान असून त्यांच्याबद्दलच्या अनेक आख्यायिकाही आहेत। ही सर्व स्थळे जागृत मानली जातात, त्यामुळे भाविक मनोभावाने या स्थळांना नेहमीच भेटी देत असतात। मात्र नवरात्र उत्सव आला की इथे जास्त गर्दी बघायला मिळते। या 3.5 पीठांचं महत्व आणि त्यांच्याबद्दलच्या आख्यायिका काय आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत। तर मंडळी, ह्या बरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार श्रोते हो, विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठे। विश्रांतीपूर्वी आपण ह्याचे प्रास्ताविक बघितलेलेच आहे। आता आपण मूळ विषयाला सुरुवात करूया। तर पहिले आपले शक्तीपीठ आहे कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर। कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर म्हणजेच अंबाबाईचे देऊळ हे पुराणात उल्लेखिलेल्या 108 पीठांपैकी एक आहे। महाराष्ट्रात असलेल्या देवींच्या 3.5 पीठांपैकी असे एक हे सुप्रसिद्ध पुरातन मंदिर आहे। मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्याच्या काळात इसवी सन 600 ते 700 बांधले गेले असण्याची शक्यता आहे। मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्याआधीचा शिलाहार राजांनी सुमारे 8व्या शतकात केले असावे। पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्र, सापडलेली अनेक कागदपत्रे यावरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते। आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते। कधी काळी मुसलमानांनी ह्या देवळाचा विध्वंस केला, तेव्हा देवीची मूर्ती पुजाऱ्याने अनेक वर्षे लपवून ठेवली होती असे म्हणतात। पुढे संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीत इसवी सन 1715 ते 1722 ह्या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले। उत्तम कोरीकाम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा। महालक्ष्मी ही श्री विष्णूंची भार्या असल्याने समोर गरुड मंडपात श्री विष्णू वाहन गरुडाची स्थापना केलेली दिसते। तर मूर्तीजवळ सिंह व शिरावरील शिवलिंगामुळे देवी अनेकांच्या मते पार्वतीचेच रूप आहे। महालक्ष्मीची मूर्ती ही 1.22 मीटर उंच असून ती एका 0.91 मीटर उंच काळ्या रंगाच्या दगडावर ठेवण्यात आलेली आहे। देवीच्या दगडी मूर्तीचे वजन 40 किलोग्रॅम आहे। मूर्तीच्या मागे दगडी सिंह आहे आणि डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर शेषनाग आहे। हे मंदिर कोल्हापूर परिसरात आढळणाऱ्या काळ्या रंगांच्या दगडांपासून बनविण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।
1: पुण्याचा आवाज तुमच्या हृदयाच्या साते। पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशिया बाटो।

वाटेवरून चालताना वाटेसारखं वागावं लागतं। वाटेवरून चालताना वाटेसारखं वागावं लागतं। आपण कितीही सरळ असलो तरी वळणावर वळावंच लागतं। आपण कितीही सरळ असलो तरी वळणावर वळावंच लागतं।

मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। तर मित्रांनो, विश्रांतीपूर्वी आपण कोल्हापूरची अंबाबाई हिच्याबद्दल संपूर्ण माहिती घेतलेली आहे। आता आपण वळूया महाराष्ट्रातील दुसऱ्या पूर्ण शक्तीपीठाकडे आणि ते आहे तुळजापूरची तुळजा भवानी। श्रोत्यांनो, भारतातील शक्ती देवतांच्या पीठांपैकी 3.5 पीठे महाराष्ट्रात आहेत। त्यातील श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण व आद्य पीठ मानले जाते। महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले तुळजापूर हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून त्या ठिकाणी तुळजा भवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे। तुळजा भवानी देवीची महती तशी हिंदू पुराणातून खूपच विस्ताराने सांगितलेली आहे। त्या माहितीनुसार असुरांचा व दैत्यांचा संहार करून या विश्वात नीती व धर्माचरण यांची पुनर्स्थापना करण्याचे महत्त्वाचे कार्य तुळजा भवानी देवीने प्रत्येक युगामध्ये केलेले आहे। स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे। तुळजा भवानी देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती। देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती अशी आख्यायिका आहे। देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगर माथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्यावर देखील या मंदिराचा कळस दिसत नाही। मंदिराच्या काही भागांची बांधणी हेमाडपंथी आहे। महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्व असून नवरात्रीचा उत्सव जरी 9 दिवसांचा असला तरी तुळजापूरला मात्र हा उत्सव एकूण 21 दिवस चालतो। तो श्रोत्यांनो, ह्या बरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती। अंबाबाई।

0: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठे। आपण विश्रांतीपूर्वी तुळजापूरच्या भवानीबद्दल पूर्ण माहिती घेतलेली आहे। श्रोते हो, आता आपण वळूया महाराष्ट्रातील तिसऱ्या पूर्ण शक्तीपीठाकडे आणि ते आहे माहूरची रेणुका माता। मंडळी, माहूर हे देवीच्या 3.5 पीठांपैकी एक असून येथील पीठाची देवता रेणुका देवी आहे। रेणुका देवी तसेच दत्तात्रय आणि परशुराम यांची देखील प्राचीन मंदिरे माहूर गडावर आहेत। येथे मंदिरासमोरच एक किल्ला आहे। देवीच्या 3.5 शक्तीपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजेच माहूरची श्री रेणुका माता होय। श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुका मातेला ओळखले जाते। महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे। देवीचे मंदिर 13व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले असे म्हटले जाते। माहूर गडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे। एका कथेनुसार माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला। तिचे नाव रेणू असे ठेवण्यात आले। शंकराचा अवतार मानला गेलेल्या जमदग्नी ऋषींबरोबर तिचे लग्न झाले। ऋषी जमदग्नींच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत। सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नी ऋषींकडे होती। राजा सहस्त्रार्जुनाला या कामधेनू गायीचा मोह झाला। त्याने जमदग्नींकडे कामधेनू मागितली। ऋषींनी राजाची मागणी मान्य केली नाही। तेव्हा पराक्रमी जमदग्नी पुत्र परशुराम आश्रमात नाही हे साधून सहस्त्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला। आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नी ऋषींना ठार मारले व त्यांची कामधेनू ही गाय हिरावून नेली। नंतर जेव्हा त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला, घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली। पित्याला अग्नि देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नी ऋषींचे पार्थिव व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसविले। रानोमाळ भटकत अखेर तो माहूर गडावर आला। तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रयाने त्याला कोरी भूमी दाखवली व इथेच तुझ्या पित्यावर अंत्यसंस्कार कर असे सांगितले। परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्व तीर्थ निर्माण केले। या पाण्याने स्नान घालून जमदग्नींवर त्याने अंत्यसंस्कार केले। यावेळी माता रेणुका सती गेली। या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रयांनी केले। त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूपच आठवण येऊ लागली। तो दुखी होऊन शोक करत होता। तोच आकाशवाणी झाली, तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल, फक्त तू मागे वळून पाहू नकोस। परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने त्याने मागे वळून बघितले। त्यावेळी रेणुका मातेचे केवळ मुखच जमिनीवरून वर आले होते, तेवढेच परशुरामाला दिसले। या तांदुळा रूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते। परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला मातापूर म्हणू लागले। शेजारच्या आंध्र प्रदेशात ऊर म्हणजे ते गाव आणि म्हणून त्याला माऊर असे म्हणू लागले आणि पुढे ह्याचेच माहूर झाले। तर मंडळी, ह्याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।
1: नमो चंड मुंड भंडा सुरखंडणी दुर्गे, उदंड दंड महिषासुर मर्दिनी जगदंबे, महाराष्ट्र धर्म रक्षिके, बये दारुघड़ दारुघड़ दारुघड़।

नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। विश्रांती पूर्वी आपण माहूरच्या रेणुका मातेबद्दल पूर्ण माहिती घेतलेलीच आहे। आता आपण वळूया आपल्या पुढच्या टप्प्याकडे। महाराष्ट्रातील अर्ध्या आणि शेवटच्या शक्तिपीठाकडे, ते आहे नाशिकची सप्तशृंगी देवी। महाराष्ट्रात देवीच्या 3.5 पीठांपैकी अर्धे पीठ असलेली सप्तशृंगी देवी नाशिक पासून 65 किलोमीटर वरील 4800 फूट उंचावरील सप्तशृंग गडावर वसलेली आहे। सह्याद्रीच्या पर्वत रांगेवरील 7 शिखरांचा प्रदेश म्हणजेच सप्तशृंग गड। एकीकडे खोल दरी तर दुसरीकडे छाती दडपविणारे कडे आणि यात फुललेली नाजूक हिरवाई, असा निसर्ग घेऊन येथे उभी ठाकलेली देवी जणू या निसर्गाच्या रौद्र रूपाशीच नाते सांगणारी आहे असे वाटते। आदिमायेच्या या गडावर वस्ती करण्याची आख्यायिकाही तिच्या या रूपातूनच जन्माला आलेली आहे। मातलेल्या महिषासुर राक्षसाच्या निर्दालनासाठी देवादिकांनी देवीची याचना केली आणि होमाद्वारे ती प्रकटही झाली। तिचे प्रकट रूप हेच सप्तशृंगीचे होते असे सांगितले जाते। या देवीचे महात्म्य फार मोठे आहे। देवी भागवतात देवीची देशात 108 शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे। त्यापैकी महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठे आहेत। त्यापैकी सप्तशृंगीचे अर्धे पीठ आहे। या व्यतिरिक्त अर्धे पीठ असल्याचा कोणताही उल्लेख पुराणांत सापडत नाही। या देवीला श्री ब्रह्मस्वरूपिणी असेही म्हणतात। ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजेच सप्तशृंगी देवी। महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजेच सप्तशृंगी देवी असे मानले जाते। नाशिकच्या तपोवनात राम, सीता व लक्ष्मण वनवासासाठी आले असता येथेही येऊन गेल्याच्या आख्यायिका आहेत। असेही म्हटले जाते की शुंभ, निशुंभ आणि महिषासुर या राक्षसांचा नाश केल्यानंतर देवी येथे तप व साधना करण्यास राहत होती। देवीच्या अवताराबरोबरच मूर्तीविषयी असलेली आख्यायिकाही भाविकांकडून मोठ्या भक्तिभावाने सांगितली जाते। ती अशी आहे, एका धनगराला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी त्याने त्यात काठी घातली, तेव्हा त्याच्या काठीला शेंदूर लागला। त्याने पोळे काढल्यानंतर तेथे देवीची मूर्ती सापडली, अशी ही एक दंतकथा आहे। येथील निसर्गाचे रूप रम्य आहे। डोंगराची कपार खोदून तयार केलेल्या महिरीपीत देवीची 8 फुटी मूर्ती आहे आणि तिला 18 भुजा आहेत। मूर्ती शेंदूर अर्चित असून रक्तवर्ण आहे। डोळे टपोरे व तेजस्वी आहेत। सर्व हात एकमेकांना लागून आहेत। सर्व देवांनी महिषासुराशी लढण्यासाठी देवीला जी शस्त्रे दिली होती ती सर्व शस्त्रे देवीच्या या 18 भुजांमध्ये दाखवलेली आहेत। तर मित्रांनो, याबरोबरच आपली माहिती येथे पूर्ण होत आहे। या भागात एवढेच। पुन्हा भेटू रंगनवेच्या नव्या भागात एका नवीन विषयाला घेऊन। तोपर्यंत नमस्कार।

आनंदाचे सुर पुण्याचा लाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.